0: Sadinanku. Chinapala gari dinarata diana. Dari dari namara de sabirana. Kala jamaun sakela tamasa. Ayu bhatitara garatinasa. Bhaja Narayen, Bhaja Narayen, Bhaja Hariram. Diyathanangu kapara chayina, Anjuli baheka bartana chayina. Rukhamani basan, bhikamagi khansan, tarapani asatiramana lansan. Bhaja Narayen, Bhaja Narayen, Bhaja Hariram. Javataka tanama pranarahansa, Tavataka garima sudani garisan. Prana gaya pati patni darche, Thara thara kandai para para sarche, Bhaja Narayana, Bhaja Narayana, Bhaja Hariram. Kati mori dae chan, kati rangi dae chan, Kati latta ka premi hudae chan, Tara chan jnana bina sava anda, Buri mati kasa sava ikudanda, Bhaja Narayen, Bhaja Narayen, Bhaja Hariram. Gita alikati jopari linsan, alikati ganga jala nili linsan. Prabhu ko pujana jojana garlan, kinati emaka basama parlan. Bhaja Narayena, Bhaja Narayena, Bhaja Hariram. Deha vichara gali gayo sara, lauro bhupara sarna sahara. Kesa phuleka, danta dhareka, sabathana asai tarbhageka. Khelai biti gayo balya avasa, tarunai tirago tarunu avasa. Virida bhaye pati chinta lela, harikana valane kono vela. Bhaja Narayana, Bhaja Narayana, Bhaja Hariram. Ani pani janminu, ani pani marnu, ani pani garbhai tira gai parnu. Avata prabhuji para lagau, yo bhava sagara bata uthau. Ani ui dimu surata rahavta, patshara tithi ritu bara gunta. Mai nai nai ra barsa unai san, ayu katrane kaiti unai un. Bhaja Narayana, Bhaja Narayana, sajjana ho. Jovan sakinda kamasa thatta, pani suke pati pokhari dhutta, dhana sakye pati jan virana, tattu buje pati sansara ituna. Bhaja Narayana, Bhaja Narayana, Bhaja Hariram. Ita mita suta jana tana dhana nari, gothar kheta pasu ghar bari, sabai jaika tai rahane san, tinkana e mal khiti lene san. Bhaja Narayana, Bhaja Narayana, Bhaja Hariram. Kasle yo jagama makana pathayo, kati dina bachna sa janu kata ho. Manama guna yati bata gairo, yo sab chakchake sapana sariyo. Bhaja Narayana, Bhaja Hariram. Vishnu sahasra gita gau, prabhuka pada tira dhyana lagau. Sajjana sangati tiramana deu, dukhi janaka dukha harileu. Bhaja Narayana, Bhaja Narayana, Bhaja Hariram. Javataka tanama prana rahancha, tavataka gharma sodhani garchan. Prana gaya pati patni darche, thar thar kamdai para para sarche. Bhaja Narayana, Bhaja Hariram. Sansala manaka bega samau, nishaya sukhama phasna na jau. Kamai krodhara lobha hatau, jnanara bhakti le vairagya badau. Sukha ka khatira bhoga garincha, bhoga pati pati roga garincha. Nata gari khancha, nata mari jancha, tara pani papai tira mana lancha. Bhaja Narayana, Bhaja Narayana, Bhaja Hariram. Ganga sagar kasi gumchan, ahana bartha, ahana radana bartha kati garchan. Jnana vinashaya janma gujaran.
1: Sarai bau chatru mukhai ati kathur, sreni payodhar pani. धारण गर्नु हुने म पर्दछु शरण मंगल दिनुहोस् भने मयूरका रंग जस्ता अति असल बाला छन् ती करमा अधिक खुल्ने नुपुर मणि जडित पाऊ परमा प्रभाव लक्ष्मीका झै गरिकन त घुम्ने गगनमा दया तिम्रो पाऊ भनिकन म पर्छु शरणमा सर्वाऊ बीचमा छ पात्र र कमल घण्टा र चक्रै धनु लम्मा हात बिसे छ पास अति असल शोभाए मान क्या भनु कुण्डल कान बिसे खजी छ सुनका हिराहरू लाल जडी शोभा गर्नु हुने जग जननीको माग्छु दयायो घडी कपालमा केस बन्धन मकुट पनि धर्ने अति असल शशील जित गर्ने मुख कमलको सुन्दर सकल अति लामो चुल्ठो सरपसरी झुल्ने जगनमा लगाएको सिक्री झुनु झुनु गर्ने गगनमा अगाडि सागरको मथन गर्दा बाँस किसरी लपेटन्ना मन्दर झै जगन सुन कि सिक्री अकबरी बडो शोभा गर्ने झलमल भई त्यही जगनमा हजुरको हे दुर्गे स्वरूप पनि ध्यान गर्छु मनमा ध्वजा धर्ने चन्दर मजुर पनि जसका उपरीमा कुमारी रुधारी रहिकन